ಜಾ ಧನಿದ ರಾವಣಾಸ ಸಾಂಗ ಅಂಗದ ಶೇವಟ ಸಾ ಕರಿ ವಿಚಾರ ಫಿರುನ ಏಕದ. ಶ್ರೀರಾಮಾಂಚಾ ಹಾ ನಿರೋಪ ವಾಲಿಪುತ್ರ ಅಂಗದಾನ ಜಸಾಚಾ ತಸಾ ಜಾವುನ್ ರಾವಣಾಲಾ ಸಾಂಗಿತ್ಲಾ. ತೆ ತೀಕ್ಷ್ಣ ಶಬ್ದ ಐಕ್ತಾತ್ ರಾವಣಾಚಾ ಕ್ರೋಧಾಲಾ ಸೀಮಾ ರಾಹ್ಯಾ ನಾಹಿತ್. ತ್ಯಾನ ಆಪ್ಲ್ಯಾ ಸಚಿವಾನ ಆಜ್ಞಾ ಕೆಲಿ, ಯಾ ದುರ್ಬುದ್ಧಿ ವಾನರಾಲಾ ಧರೂನ್ ಯಾಸಾ ವಧ ಕರಾ. त्या आज्ञेसरशी सर्प चिकटावे तसे अनेक राक्षस अंगदाच्या देहाला झिट्या देऊ लागले. तो महाबलाढ्य वानर त्यांच्यासह रावणाच्या प्रासाद शिखरावर उडाला आणि ते सर्व राक्षस खाली भूमीवर आपटले. अंगदाच्या भारानं इंद्र वज्राच्या मारानं हिमालय खचला होता तसा रावणाचा प्रासाद खचला. शिखर विदीर्ण झालं. कोपानं व्याप्त झालेल्या रावणानं आपल्या सर्व सैन्याला बाहेर पडण्याची आज्ञा दिली. तदनंतरचा कथाभाग सांगता सांगता लवकुश वर्णन करू लागले. नभा भेदुनी नाद चालले शंख दुंदुभीचे, नभा भेदुनी नाद चालले शंख दुंदुभीचे, अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे. सशंख राक्षस गणतो दिसला, सशंख राक्षस गणतो दिसला कृष्ण घनावर बलाक माला. मुखातुनी शत गर्जे चपला रणांगणावर कोसळले तो पाऊस बाणांचे. अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे. नाचत थय थय नाचत थय थय खिंकाळती हय, नाचत थय थय खिंकाळती हय गज गर्जित करी नाद समन्वय. भीषण ताती जडू नादमय त्या नादातच मिळले पदरव प्लवग राक्षसांचे. अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे. दंत दाबुनी निज अधरावर, दंत दाबुनी निज अधरावर वानर ताडण करीत निशाचर. नभात उडती सदेह वानर शस्त्र म्हणून ते घाव घालिती वृक्ष पर्वतांचे. अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे. जय दाशरथी जय तारासुत, जय दाशरथी जय तारासुत प्रहार करीती वानर गर्जत. झेलित शस्त्रा अथवा हाणित भरास आले द्वंद्व जणू की महासागरांचे. अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे. गदा शूळवा लागून शक्ती, गदा शूळवा लागून शक्ती राक्षस वानर घेती मुक्ती. रणात पडती अपुल्या रक्ती जय लंकाधिप घोष घुमविती अरी वानरांचे. अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे. द्वीप कोसळे पडला घोडा, द्वीप कोसळे पडला घोडा वर बाणांचा सडा वाकडा. हाणा मारा ठोका तोडा संहारार्थी अर्थ धावती सर्व भाषितांचे. अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे. रणात मरता आनंदाने, रणात मरता आनंदाने मांस कर्दमी फुलती वदने. ती ही तुडविली जाती चरणे रणभूमीवर ओहळ सुटले लाल शोणिताचे. अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे. कलेवरावर पडे कलेवर, कलेवरावर पडे कलेवर रिक्ष निशाचर नकळे वानर. मरणाहूनही शौर्य भयंकर कैक योजने उडुनी जाती भाग अवयवांचे. अनुपमेय हो